पहिले बसे टोलाएरा कहिले दंगा पारे ऐना हेरी हेरी कना कहिले कपाल कोरे कहिले बसे टोलाएरा कहिले दंगा पारे कहिले हेसे झल बाटा कहिले भित्र पाचे आखी भौरा परे।